श्रोते हो, कधी विचार केला आहे का, जो आपण अंगावर एखादा सुती शर्ट घालतो किंवा साडी नेसतो त्यामागे या सुती कापडाचा मोठा इतिहास दडलेला आहे. आज आपण जे सुती कपडे अगदी सहज वापरतो पण त्या कपड्याच्या एका धाग्यामागे शेतकऱ्यांची मेहनत आहे, विणकराचं कौशल्य आहे, कारागिराची कला आहे आणि त्याच्यासोबत हजारो वर्षांचा इतिहास सुद्धा आहे. श्रोते हो, आज आपण अशाच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, तो म्हणजे कापूस. कारण

दरवर्षी 7 ऑक्टोबर हा दिवस जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कापसाचं उत्पादन, त्याच्याशी संबंधित उद्योग आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी महत्वाचा आहे. पण जागतिक कापूस दिन नेमका का साजरा केला जातो, उद्देश काय आहे आणि भारताचा कापसाशी नेमका काय संबंध आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. कापसाचा वापर हा मानव हजारो वर्षापासून करत आहे. भारताच्या इतिहासातही कापसाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. अगदी सिंधू संस्कृतीच्या काळातही कापसाचा वापर होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. म्हणजेच भारत आणि कापूस यांचं नातं आजचं नाही तर हजारो वर्षापासूनचं आहे. आज आपण दुकानात जातो, कपडा निवडतो, त्याचा रंग पाहतो, त्याचा ब्रँडही पाहतो आणि तो विकत घेतो. पण हजारो वर्षापूर्वी या प्रक्रियेत ब्रँड नव्हते, मोठे मोठे कारखाने नव्हते आणि आधुनिक मशीनही नव्हती. तरीही कापसापासून धागा तयार करणं, त्याची विण करून वस्त्र तयार करणं आणि त्या वस्त्राला वेगवेगळ्या पद्धतीनं सजवणं ही कला भारताच्या अनेक भागांमध्ये पिढ्यानपिढ्या विकसित होत गेली. त्यामुळेच भारताच्या विविध भागांमध्ये कापसाच्या वस्त्राच्या वेगवेगळ्या परंपरा तयार झाल्या. प्रत्येक प्रदेशानं कापसाला अगदी स्वतंत्र ओळख दिली आहे आणि म्हणूनच कापूस हा फक्त एक कृषी उत्पादन नाही तर तो भारताच्या संस्कृतीचा आणि वस्त्रोद्योग इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे. खरं तर कापूस हा एक नैसर्गिक तंतू आहे. हे तंतू वेगळे केले जातात, स्वच्छ केले जातात आणि त्यापासून धागा तयार केला जातो. हा धागा पुढे कापडाच्या निर्मितीसाठी वापरला जातो. म्हणजे आपल्या हातात येणारा एक साधा सुती कपडा हा प्रत्यक्षात अनेक टप्प्यातून तयार होतो आणि या प्रत्येक टप्प्यावर अनेक लोक काम करत असतात. सर्वात आधी शेतकरी. शेतकरी कापसाचे बी पेरतो, पावसाची वाट पाहतो, पिकाची काळजी घेतो आणि अनेक अडचणीवर मात करून कापूस बाजारात आणतो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होते, त्यापासून धागा तयार होतो आणि त्या धाग्यापासून कापड विणलं जातं आणि त्यानंतर त्या कापडापासून शर्ट, साडी, ड्रेस, कुर्ता अशा असंख्य वस्तू बनवल्या जातात. म्हणजेच आपल्या अंगावरचा एक साधा कॉटनचा कपडा प्रत्यक्षात शेतापासून आपल्या घरापर्यंतचा एक मोठा प्रवास करून आलेला असतो. त्यामुळं जागतिक कापूस दिनाचा उद्देश फक्त कापसाचं महत्व सांगणं नाही तर कापसापासून ते कापड तयार करणाऱ्या लोकांचं योगदान समोर आणणं हा देखील त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. भारतात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश यासारख्या अनेक राज्यांमध्ये कापसाची लागवड केली जाते. विशेष म्हणजे भारतामध्ये कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळं कापूस हा भारतीय शेती आणि वस्त्र उद्योगासाठी अत्यंत महत्वाचा आहे. भारतातील वस्त्र उद्योगाचा विचार केला तर कापसाचं योगदान आणखीन मोठं आहे. कारण आपल्या देशात हातमागापासून आधुनिक टेक्सटाईल मिल्सपर्यंत भारताने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे कापूस म्हणले की आपल्याला महात्मा गांधीजींची आठवण होते. त्यामुळं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खादी आणि चरख्याला विशेष महत्व मिळालं. श्रोते हो, दरवर्षी या कापूस दिनानिमित्त वेगवेगळी संकल्पना राबवली जाते. या वर्षीची संकल्पना आहे कॉटन फॉर गुड, म्हणजे चांगल्यासाठी कॉटन. तर असे हे सुती कपडे उन्हाळा सुरू झाला की आपल्यापैकी अनेक जण वापरत असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे कापूस तुलनेने हलका असतो आणि शरीराला आराम देतो. तसंच या कापसाने भारतीय फॅशनलाही एक वेगळी ओळख दिली आहे. भारतातील कॉटन साड्यांची परंपरा याचं उत्तम उदाहरण आहे. कुठे रंग महत्वाचा आहे, कुठे विणकामाची पद्धत वेगळी आहे, कुठे पारंपरिक डिझाईनचं महत्व आहे आणि कुठे हातमागाची कला. म्हणूनच भारतीय कॉटन साडी ही केवळ कपड्याचा एक प्रकार नाही तर तो त्या प्रदेशाची संस्कृती आणि कारागिरांची ओळख सांगते. पण श्रोते हो, आजच्या काळात कापूस उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. कारण हवामानातील होणारे अनपेक्षित बदल कापसाच्या शेतीवर परिणाम करू शकतात. याशिवाय कापसाच्या बाजारभावातील चढ उताराचाही शेतकऱ्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळं आपण कापसाच्या उत्पादनाबद्दल विचार करून चालणार नाही तर कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करणं

0: गरजेचं आहे. म्हणूनच जगातील कापूस दिन आपल्याला याच गोष्टीची जाणीव करून देतो. जागतिक कापूस दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, हा विचार करण्याचा दिवसही आहे. आपण काय परिधान करतो, ते कुठून येतं, ते तयार करण्यासाठी कोण मेहनत घेतं, या सगळ्या प्रश्नांचा विचार करण्याची संधी म्हणजे जागतिक कापूस दिन. आपले कपडे, आपल्या घरातील वस्त्र, आपल्या परंपरा, आपली फॅशन आणि आपल्या देशाच्या वस्त्रोद्योगाचा इतिहास, या सगळ्यांमध्ये कापसाचा एक धागा कुठेतरी जोडलेला आहे. म्हणूनच कापसाची कहाणी ही फक्त एका पिकाची कहाणी नाही, ती शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंतच्या प्रवासाची कहाणी आहे. ती परंपरेपासून आधुनिकतेपर्यंतच्या प्रवासाचीही कहाणी आहे आणि ती एका साध्या धाग्यानं लाखो लोकांना जोडण्याचीही कहाणी आहे. श्रोते हो, पुढच्या वेळी तुमच्या हातात कॉटनचा सुती कपडा आला तेव्हा फक्त त्याचा रंग, डिझाईन किंवा किंमत पाहू नका. एक क्षण थांबा आणि त्या कापडाची कहाणी आठवा. शेतातून सुरू झालेला हा प्रवास, धाग्यातून पुढे गेलेला हा प्रवास आणि शेवटी आपल्या आयुष्याचा भाग बनलेला हा प्रवास, हीच आहे कापसाची कहाणी. जागतिक कापूस दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, यानंतर निशिगंध मराठी कार्यक्रमात ऐकूयात संधिवात, लक्षणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर मेघना गवळी यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात तर. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्या शरीराची हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी आपले सांधे हे महत्वाचं काम करत असतात. उठणं, बसणं, जिना चढणं, उतरणं यासारख्या अनेक दैनंदिन हालचाली करताना आपण आपल्या सांध्यांचा वापर करत असतो. पण अशा सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा कडकपणा आला तर आपल्या स्नायूंच्या हालचालीवर मर्यादा येतात. यामागे अनेक कारणं असू शकतात, पण त्यापैकी एक महत्वाचं कारण किंवा समस्या म्हणजे संधिवात. तर श्रोते हो, असा हा संधिवात का होतो, त्याची लक्षणे कोणती, उपचार पद्धती कोणत्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे अशा सांध्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी, या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर मेघना गवळी यांना. डॉक्टर मेघना गवळी या संधिवात आणि सांधेदुखीच्या आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर असून त्या हैदराबाद येथे एका निमसरकारी रुग्णालयात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. नमस्कार डॉक्टर मेघना गवळी मॅडम, आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मेघना गवळी मॅडम, सर्वात प्रथम आमच्या श्रोत्यांना सोप्या भाषेत सांगाल की संधिवात म्हणजे नेमकं काय आणि शरीरातील कोणत्या सांध्यांवर त्याचा जास्त परिणाम होतो?
1: तर संधिवात म्हणजे संधी आणि वात सांध्यांमध्ये, संधी म्हणजे जे आपले सांधे असतात त्यामध्ये होणारी दाह म्हणजे सूज, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये इन्फ्लमेशन म्हणतो, म्हणजे ते त्या सांध्यांमध्ये सूज निर्माण होते. ती बाहेरून दिसू शकते कधी कधी, कधी कधी ती बाहेरून नाही दिसत, ती आतून असते सूज आणि मग त्याचे काही लक्षणं बाहेर पडतात, जसं सांध्यांमध्ये वेदना होणे, सूज येणे, सकाळी सांध्यांमध्ये अखडण ज्याला स्टिफनेस म्हणतो आणि सांध्यांमधल्या हालचालींमध्ये अडथळा येतो. आणि संधिवात म्हणजे हे एक नाव आहे ज्याच्या खाली अनेक विविध प्रकारच्या आजारांचा समूह आहे, जसे की रुमेटॉइड आर्थरायटिस असू शकतो ज्याच्यात रोग प्रतिकार मध्ये बाधा पडल्यामुळे तो संधिवात होतो. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयोमानाने सांध्यांची झीज झाल्यामुळे तो आजार होतो. गाउट म्हणजे युरिक ऍसिड वाढल्यामुळे एका विशिष्ट वयोगटात विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्ये तो गाउट हा आजार येतो. तर असे हे संधिवाताचे अनेक प्रकार असतात. हे फक्त सांध्यांमध्ये सीमित नसून काही काही आजारांमध्ये आपल्या त्वचेवरती किंवा दुसऱ्या अवयवांवरती पण सूज येऊन त्याची लक्षणं पण बाहेर येऊ शकतात. त्यामुळे संधिवात तज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचे ठरते. आणि कुठले सांधे जास्ती प्रभावित होतात म्हटलं तर आपण जे बघितलं की खूप समूह आहेत संधिवात आजाराचे, तर रुमेटॉइड आर्थरायटिस असेल तर साधारणतः वयात येणाऱ्या ज्या मुली असतील किंवा प्रेग्नन्सी नंतर तो आजार उद्भवू शकतो आणि मग त्याच्यात हातापायाच्या लहान लहान सांध्यांमध्ये, मोठ्या सांध्यांमध्ये त्याचा प्रभाव दिसू शकतो, त्यामुळे तिथे वेदना आणि सूज निर्माण होते. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या संधिवातात वेगवेगळे सांधे, कमरेचे सांधेही प्रभावित होऊ शकतात.
0: डॉक्टर, आता संधिवाताची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात?
1: सो जसं मी

0: बोलले की सकाळी उठल्यावर जडत्व येतं शरीरामध्ये आणि जे विशिष्ट सांधे प्रभावित झाले आहेत विशेष करून त्या सांध्यांमध्ये जडत्व येतं. जसं की जर तुमच्या हाताचे सांधे प्रभावित झाले तर सकाळी उठल्यावर तुम्हाला मूठ बंद करण्यासाठी त्रास होऊ शकतो आणि मग अर्ध्या एक तासात हळूहळू जसा दिवस चालतो तसं ते जडत्व कमी होत जातं. हा हे एक मुख्य लक्षण आहे. दुसरं लक्षण म्हणजे वेदना होणे, ज्या की आपण हालचाल सुरुवातीच्या स्टेजमध्ये हालचाल वगैरे करताना त्या कमी होतात आणि जितकं एका ठिकाणी तो सांधा राहिला न हलवता त्याने ते जडत्व वाढून वेदना वाढते. इतर लक्षणं म्हणजे सूज, लाडसरपणा, थोडंफार ताप येणे, थकवा येणे आणि जर लुपस किंवा स्क्लेरोडमा अशा वेगळ्या प्रकारचे संधिवात जर असेल की जे सांध्यांसोबत दुसऱ्या अवयवांनाही प्रभावित करतात तर त्याच्यात आणखी वेगळी लक्षणंही दिसू शकतात आपल्याला.
1: डॉक्टर, आता सांधेदुखी आणि संधिवात यात नेमका काय फरक असतो?
0: तर जसं आपण आधी बोललो की संधिवात हा एक आजारांचा एक समूह आहे ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात येतात आणि सांधेदुखी हे फक्त त्याचं एक लक्षण आहे. तर काही प्रकारचे संधिवात जसं मी बोलले की लुपस असेल, स्क्लेरोडमा असेल, मायोसायटिस असेल, त्यात संधिवात कदाचित हे लक्षण नसेल, असेल किंवा नंतर येईल किंवा नसेल. मायोसायटिसमध्ये जे आपले मसल्स असतात, स्नायू असतात, त्यामध्ये सूज येते, वेदना होते, उठ बसायला, हात वर करायला त्रास होतो. तर त्यामुळे सांधेदुखी हे एक लक्षण आहे संधिवाताचं. सांधेदुखी होण्याचे अनेक कारणे असू शकतात, त्यातलं संधिवात हे कारण आहे.
1: बरं, आता संधिवात कशामुळे होतो याचं प्रमुख कारण काय असू शकतं?
0: प्रमुख कारण म्हणजे आपल्या रोग प्रतिकार शक्तीमध्ये बिघाड येतो, ज्याला आपण ऑटो इम्युनिटी म्हणतो. जसं सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे की एक गाव आहे आणि त्याच्या रक्षणासाठी तिथे पोलीस दल आहे, पण मग तसंच आपल्या शरीरामध्ये काय होतं की ते पोलीस त्या गावातील व्यक्तींचं रक्षण करायचं सोडून तेच त्या गावाच्या व्यक्तींवरती हमला करतात. तर तसंच आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये होतं की आपल्या शरीरातल्या पेशींना निरोगी ठेवण्याकरताही दुसऱ्या प्रकारच्या पेशी असतात, तर त्याच म्हणजे असा बिघाड होतो प्रतिकार शक्तीमध्ये की त्या पेशी त्या दुसऱ्या सांध्यांच्या पेशींना हमला करून मग तिथे सूज आणि दहा निर्माण होते. तर हे मुख्य कारण आहे.
1: बर, पण हा साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्तींना संधिवात होऊ शकतो आणि त्याच्यासोबतच आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा अनुवंशिक असतो का?
0: तर संधिवात तसं बघायला कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो, पण सगळ्यात संधिवाताच्या जास्ती केसेस आपण तरुण वयोगटात बघतो आणि त्यातही महिलांमध्ये जास्ती प्रमाण असतं आजाराचं. पण लहान मुलांमध्येही संधिवात उद्भवू शकतो, त्याला आपण ज्युवेनाइल इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणतो. काही प्रकारांच्या संधिवातामध्ये अनुवांशिकता असू शकते, जसं की HLA-B27 जनुक या जीनच्या संबंधित जे संधिवाताचे आजार आहेत ते अनुवांशिक असू शकतात.
1: बर, श्रोते हो, आज आपण संधिवात लक्षणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर मेघना गवळी यांच्याशी संवाद साधत आहोत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. एखाद्या व्यक्तीला संधिवात झाला आहे हे समजण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात का?
0: हो, तपासण्या गरजेच्या असतात. सगळ्यात प्रथम तर तुम्ही एका संधिवात तज्ञाकडे जाणे गरजेचं आहे आणि मग डॉक्टर तुमचे डिटेल्ड प्रश्न उत्तर विचारून तुमच्या आजाराबद्दल माहिती काढून कुठल्या प्रकारचा संधिवात असण्याची संभावना आहे ते, त्याला आपण क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो, ते निदान करून त्यानुसार कुठल्या परीक्षा करायच्या आहेत हे ठरवतील. आणि सगळ्यात कॉमनली ज्या गरजेच्या रक्त तपासण्या असतात जशा की ESR, CRP, रुमेटॉइड फॅक्टर, ज्याच्यामध्ये की आपल्या रक्तातली सूज सांध्यांमधून जी रक्तात दिसली जाते ती सूज किती प्रमाणात आहे ते कळतं, आणि मग रुमेटॉइड फॅक्टर, anti-CCP, HLA-B27 जीन याने कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे कळू शकतं. दुसऱ्या तपासण्या असतात की X-ray, MRI, अल्ट्रासाऊंड, सोनोग्राफी, म्हणजे की शरीरातले जे सांधे प्रभावित झालेत त्यात किती प्रमाणात सूज आणि किती प्रमाणात इजा झालेली आहे सांध्यांना किंवा त्या अवयवाला ते बघण्याचे, हे ह्या सगळ्या बेसिक काही तपासण्या असतात.
1: बर, एकदा तपासणीमध्ये निदान झाल्यावर त्यावर सुरुवातीला कोणते उपचार उपलब्ध आहेत?
0: एकदा तपासणीमध्ये संधिवाताचं निदान झालं की त्यावरती अनेक उपचार उपलब्ध आहेत आणि कुठल्या प्रकारचं संधिवात आहे त्याप्रमाणे ते उपचार बदलत असतात. पण साधारणतः त्यामध्ये वेदनाशामक आणि दाहविरोधी औषधे असतात. गरजेनुसार रोगप्रतिकार शक्ती नियंत्रण करणारी औषधे असतात, ज्याला डिझीज मॉडिफाईंग अँटीरुमॅटिक ड्रग्ज म्हणतो. आणि फिजिओथेरपी आणि जीवनशैलीत बदल हेही त्याचबरोबर गरजेचे असतात. आणि जर खूपच गंभीर प्रकारात गंभीर आणि तीव्र संधिवात असेल आणि सुरुवातीच्या औषधांनी त्यात जास्ती आपल्या

0: त्याला फरक पडत नसेल तर बायोलॉजिक औषधांचाही वापर केला जातो.
1: डॉक्टर मेघना गवळी मॅडम, आता संधिवात झालेल्या व्यक्तीने आहार कसा घ्यावा आणि त्याचबरोबर अशा व्यक्तीने व्यायाम पण काय करावा?
0: तर आहार म्हणजे संतुलित नियंत्रित आहार घ्यावा, ज्यात सगळे घटक आपल्याला दिवसभरात मिळू शकतात, आणि विशेष करून हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड ज्या अन्नातून आपल्याला मिळू शकेल, जसे की मासे, अक्रोड आणि पुरेसे कॅल्शियम, विटॅमिन डी या गोष्टी. आणि जर तुम्हाला गाउट असेल तर मग जास्ती प्रोटीन युक्त जसे की रेड मीट अशा गोष्टी टाळणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण मग वजनाचा जो प्रभाव आहे आणि जो स्ट्रेस असतो तो सांध्यांवरती पडतो. आणि व्यायाम म्हणजे सुरुवातीला तर नियमित व्यायाम, चालणे, आणि मग फिजिओथेरपी म्हणजे एक विशिष्ट फिजिओथेरपिस्ट डॉक्टर असतात की जे तुमचा संधिवात कुठल्या प्रकारचा आहे, कुठले सांधे प्रभावित आहेत, आणि मग ते सध्या अक्यूटली इन्फ्लेम स्टेज म्हणतो की आता संधिवात तीव्र आहे, तर त्या तीव्र स्टेजमध्ये काही जास्त व्यायाम करणे शक्य नसते, तेव्हा वेगळ्या काही पद्धती असतात त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात. आणि जेव्हा आजार कमी होऊ लागतो औषधांच्या प्रभावामुळे, त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित फिजिओथेरपी आणखी चालू करता येईल.
1: म्हणजे संधिवात झालेल्या व्यक्तींनी आहारासोबत सुद्धा योग्य व्यायाम केला पाहिजे.
0: हो
1: डॉक्टर, आज बाजारात अनेक वेदनाशामक औषधं उपलब्ध असतात. बरीच लोक अंग दुखतंय किंवा सांधे दुखायला लागले की न विचार करता जाऊन ती औषधं घेतात. काही जण घरगुती उपाय सुद्धा सुरू करतात. तर अशी औषधं घेणं किंवा असे उपाय करणं कितपत योग्य आहे?
0: फक्त म्हणजे खूप दिवसातून एखाद्या वेळी सांधे दुखताय किंवा अंग दुखतंय तर एखादी गोळी घेणं तात्पुरतं ठीक आहे, पण जर तुम्हाला वारंवार हा त्रास होतो आहे तर घरगुती उपाय करणे किंवा मेडिकलमधून वेदनाशामक औषधं घेणे याने त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, जसं की किडनी, लिव्हर यांच्यावरती वाईट परिणाम होऊ शकतात त्या औषधांचे. ऍसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यात तुम्हाला अगोदरच काही आजार असतील तर ते सांधेदुखी हे तरी दुसऱ्या कुठल्या आजाराचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वारंवार अशी औषधं घेणं बरोबर नाही.
1: बरोबर, डॉक्टरांचा योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नयेत. डॉक्टर मेघना गवळी मॅडम, एकदा संधिवात झाला म्हणजे त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो असं म्हणलं जातं, पण आपल्याला हा संधिवात होऊ नये म्हणून आणि तसंच आपल्या सांध्यांचं आरोग्यही चांगलं ठेवण्यासाठी जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय महत्वाचं मार्गदर्शन कराल?
0: तर एकदा संधिवात झाला म्हणजे आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो असे नाही. आणि आजकालच्या जगामध्ये आता खूप नवीन नवीन रिसर्च होतीये, खूप नवीन नवीन औषधं आणि बायोलॉजिकल्स उपलब्ध होत आहेत आणि आपली निदान करण्याची क्षमता पण खूप वाढली आहे. त्यामुळे आजार खूप पुढे जाऊन सांध्यांना इजा होण्याआधी आपल्याला तो डिटेक्ट करता येतो, त्याचं निदान करता येतो आणि त्यामुळे आणि उपलब्ध औषधं पण वाढलेली आहे खूप, तर त्यामुळे आपल्याला लवकर तो आजार नियंत्रणात घेता येतो आणि मग त्याचा आयुष्यभरच आपल्याला सहन करावं लागेल असं नाही. आपल्याला पूर्ण तो क्युअर नाही करताय, पण ते वेळेत नियंत्रणात आलं की त्यांना आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागत नाही आणि बरेचशा पेशंट त्यांचे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. सांध्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि हालचाल करणे आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस एक म्हणतात की जे फिजिओथेरपिस्ट कडनं किंवा हळूहळू तुम्ही म्हणजे त्या स्नायूला आणि त्या सांध्यावरती एक विशिष्ट प्रकारचं वजन हळूहळू तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली, ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतात आपल्या जॉईंट्सची.
1: श्रोते हो, आजच्या संवादातून आपण संधिवात म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणं, निदान आणि उपचार याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेतली. श्रोते हो, सांधेदुखी ही नेहमीच वयामुळे होते असं नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे आपल्या दैनंदिन हालचाली अधिक सहज आणि आरामदायी ठेवण्यास मदत होऊ शकते. डॉक्टर मेघना गवळी मॅडम, आपण आपला अमूल्य असा वेळ काढून आलात आणि आमच्या श्रोत्यांना संधिवात, लक्षणं आणि उपचार या विषयावर महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अनेक शंकांचं निरसन सुद्धा केलं. त्यासाठी आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण संधिवात, लक्षणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर मेघना गवळी यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.